0: खुराश आदि हेयो खंतकं अमरु खुराश आदि नुबै खंत नही खुराश तिबाय जेहे मुसीबत खे खुराश हम अकशवरु एकम वनी अजुम खंड अलं जेहे खंत थौगे तेरे ने
1: वला तुस